चखून बकरा म्हणे पोट भर न्यारी कोयता घोंगडी घेऊन जवान निघतो तो दारी शेळ्या गुरांचा तो तांडा जाते डोंगराला स्वारी घेतो विसा वाक्षणिक गड्डी कड्या नको येता पाऊस पहाळी हाती धरी तो आऊत डोंगर मारी करी शेती नागली वरई जवस मास खेकडी धराया रात भर देतो पहारा खरा जंगलाचा राजा त्याचा वाघाला दरारा जल जंगल।

आणि समाज मागास माझा विकासाचा नसे धागा शहरीकरणाची ना ओढ नुसता गावाचा तगादा परिविचाराने मोठा नसे संस्कृतीचा तोटा खोटा बाई बाप्या भेद वर्ण वसतान धरून हातामध्ये हात माझा नाचतो तो समाज मिरवा विकासाचा तुम्ही झेंडा मला निसर्गाचा माझा विकासाचा तुम्ही झेंडा मला निसर्गाचा माझा जल जंगल जमीन त्याच्या ख्यातीचा पुरावा आदिवासी वादळ येता सुटे सोसाट्याचा वारा